0: メロディーマップ。
1: JS Music वाणी कोरिया के म्यूजिक की वेशी के तेरे विस्वर हास जागे होदा के JS के गोतु का फुलावे के गोसा दुनिया के बड़ मकबूल का में होदा फवा के पॉप पाला बलेर मे वके हास बाय को अडो हा म्यूजिक के नाम विस देखुन कोरिया का वाणी वर फुरी हम JS सगाफते उफे दिफा मी का हुलंगु के म्यूजिक की हुनर तका कोरिया के कल्चरल म्यूजिक आ असरग दलवतो के स्टाइल वाणी एकुला वाला फा अमेरिका के म्यूजिक हमेकनी कॉपी कुरुम के बदलुगा कोरिया के फन्नानु वनी ए म्यूजिक अंग एमी हुंगे अमिल लवंत गोइत्ता के किन इस्तीफा कोरिया ए जेज एम फुरतम तारफी नवार सते का विही के हरतौगा जापानु के इस्तीयुमारु के दशुगा एगा मोइतुस्वरु एदुस्वरु उफेदुनु एम फुरतम ए ग्रुप की नवार सते का सबिस वना हरु उफेदि कोरियन जेज बेंडे
2: ಎಂಗೇತಾ ಕೆಜೆಎಸ್ ಗೆ ದೇವನರಾಳುವೈ ನವಾರಸ್ತೆಗ ಫನ್ಸಾಹೋಗೆ ಹರತೋಗ ಹಿಂಗಿ ಕೊರಿಯಾ ಹಂಗುರಾ ಮ್ಯಾಗೆ ತೆರೇಗ ದೆಕುಣು ಕೊರಿಯಾಗೆ ಜಮಾಣಿ ಜೇಜ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕುಳುಂತೆರಿಂಗೆ ಫುರ್ತಮ ಜೀಲ್ ಮಿ ಹುಣರ ದಸ್ಕುರಿ ಎಗೌಮುಗತಿವಿ ಅಮೆರಿಕಾ ಸಿಫ್ಯಾಣ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕುಳೆದು ನಮಗೆ ಹರಕಾತಿರುವೆ ಬೇಂಡುತ ಕಾಯ್ಕುಗ ಮೀಗೆ ಸವಬುನ್ ಲೈವ್ ಕೊ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕುಳೆ ಹುಣರು ಇತರು ಕುರುಮುಗೆ ರಂಗಳು ಫುರ್ಸತ್ತಕ್ಕೆ ಥಣವಸ್ವಿ ಅದಿ ನವಾರಸ್ತೆ ಕಣುವದಿಹಾಗೆ ಹರತೋಗ ಸೋಲ್ ಜೇಜ್ ಅಕಾಡೆಮಿ ಫದ ತಂತಂ ಉಫೆದಿ ಬಯಣ ಲಗುವಾಮಿ ಫೆಂವರುಗೆ ಮೊಳತಿ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕುಳುಂತೆರಿಂ ರಶ್ಮಿಕೊ ತಮ್ರೀಣ್ ಕುರಪ್ಪಿಸಿ
1: ಜಮಾನಿ ಕೊರಿಯನ್ ಜೇಜ್ ಮ್ಯಾಗಡು ಗೊತ್ತೆಗ ಬೆಹಿಗೆಮ್ಮಣಿ ತಫಾತು ಬ್ಯಾತಾಗ ಎಗತಿರಿಂ ಎಬ್ಬಯಕಿ ಕೊರಿಯಾಗೆ ಕಲ್ಚರಲ್ ಮ್ಯೂಸಿಕ ಜೇಜ್ ಎಕ್ಕೊಲ್ಲಾಗೆ ಉಫದ್ದಾಫವಾ ಗುಗಕ್ ಜೇಜ್ ಮೇಗ ಕೊರಿಯಾಗೆ ಜಮಾವಿ ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟ್ ತಕ್ಕಮಗವಾ ಗಯಗುಂ ಹೇಗುಂ ಅದಿ ಜಂಗ್ ಫದ ತಕೆತಿ ಜೇಸ್ಕ ಬೇನುಂಕುರ ಸೆಕ್ಸೋಫೋನ ಪಿಯಾನೋ ಅದಿ ಡ್ರಮ್ ತಕಾಯಕು ಎಕ್ಕೊ ಬೇನುಂಕುರೆ ಜಮಾನಿ ಕೊರಿಯನ್ ಜೇಸ್ಗೆ ಅಣೆಬ್ಬಯಕಿ ಅಡುವಹಾಲಂ ಫಸೇಹ ಮಡುಮೇತಿರಿ ಲವತಕ ಜೇಸ್ ಎಕ್ಕೊಫವಾ ಜೇಸ್ ಪೊಪ್ ಮಿಸ್ಟೈಲ್ಗ ಮ್ಯಾಗಣು ಗೊತೆಗೆ ಹಿಮಿನನಿ ಅಸರುಗದ ಅಡುತಕ ಮಡುಮೇತಿರಿ ರಿದಂ ತಕ ಅದಿ ಕುಡ ಕೆಫೇಗ್ಗ ಇಂದೆ ಅಡುವಹಾಲಂ ಎಕಶೇನೆ ಹಿಗ್ಗೇಮುರಾಗುತಕೆ दुनिया के फेमवरों का एमएफआई कोलेवे कोरिया के एजेस लवकियों तेरे की यून सन्ना, खासको यूरोप का बोर्ड मकबूल का मैं होदा फवामी फन्ना ने की ऐना के आडू के कुलदान का मुंग तफाते तक गोतका लवकियों के हुनर लिबी फवामी है, ऐना के आडू वारा मार्डु मैथिरी वै आडू कुम फिश केंगोस आदिया खिलाफ बारु का दाड़ का बदल कोलुम के कुलदान का लिबी फवे ऐना की आफवा मशहूर लवा माई फेवरेट थिंग्स की वारा पोड़ थाउरी फेलिबुनु मसे कते ಎಮ್ಮೆನ್ ತಣ್ಣ ಉಫಾವಿರಿ ಗೊತಕಂ ಎಲವ ಕಿಯುಂಗೆ ಬದಲುಗ ಏನಾ ಇಲವ ಬದಲು ಕೊಲ್ಲಿ ವರ ಮಡು ಮೇತಿರಿ ಫುಂ ಅಸರುತಕೆಂ ಎಕುಲಿವೇಚಕ ಮೀನ್ ಸಾಬಿತ್ ಕೊದ್ದೆನಿ ಎಮ್ಮೆನ್ ತಣ್ಣ ಆದಾಗೆ ಲವೆನ್ ನಂವಿಸ್ ಮ್ಯೂಸಿಕಿ ಫಣ್ಣಾನೆಗೆ ಹುನರುಂ ಏಗೆ ಅಸ್ಲು ಇಹುಸಾಸ್ ಮುಳಿಂ ಬದಲು ಕೊಲ್ಲೆವಿದಾನೆ ಕಮೆಕ್ಕಂ